0: हातात बॉम्ब सोडा आडवे रॉकेट काय फुल जडी से तूने भरेले पॉकेट अरे वारा बन मेरे जाई सबन येले नाना का बॉम्ब जाके उडा दे घर
1: फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू फू